0: Center 95.5. North South 95.6. East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM. नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी?

0: the best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
2: मंडी हो नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे. एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी करण्यासाठी मी आहोत. सो मंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ, ट्यून इन करा ऑरम फ्रीवर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे विथ नितीन. तेव्हा मंडळी हो कार्यक्रमाच्या शुभ मी करणार आहोत, कारण आज संकष्ट चतुर्थी आहे. तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा. ऐकूया आरंभ प्रीतम यांच्या समुद्र आवाजात आणि गणपतीचे नाव आधी वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या समुद्र आवाजात.

रसिक मंडळी गुड असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा और एम ट्रीवर कसं काय मंदिर कार्यक्रम चालू आहे तेव्हा मंडळी हो सध्या रोमॅन्स या दुनियेत जाऊया आनंदी जोशी या भाई जोधपूरकर यांचे समुद्र आवाजात ऐकूया जरा जरा. याच्यानंतर ऐकूया रोहन प्रधान यांचे समुद्र आवाजात. सांगायचं काहीतरी सांग ना.

रसिक मुनीहू प्रेमाच्या दुनियेत राहूया जवेद आली आणि सोनाली सोनवणी यांच्या समुद्र आवाजात ऐकूया कसं तरी होतंय आणि प्रेमाचा नाद चालूच ठेवूया इथे ऑरेंज फ्रीवर. हर्षवर्धन वावरी आणि सायली कांबळी यांच्या समुद्र आवाजात ऐकूया पिरतीच्या नादखुला.

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही? घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा ऑरएम फ्रीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. सध्या आम्ही वाजवीत आहोत सहिल कुलकर्णी स्वानंदी यांच्या समुद्रावाजात ऋतुचंक्र आणि विशेषतः बॅक टू द ओल्डीज रुपेरी वाळूत इन द व्हॉइसेस ऑफ अभिजित सावंत आणि विश्वजा जाधव.

रसिक म्हणजे वीकेंड म्हटलं तर थोडं आराम आणि जास्त मस्ती करायची आहे आणि विशेषतः या वातावरणात आम्ही वाजवणार आहोत सध्या केवल मलांज आणि सोनाली सोनमणी यांच्या समुद्र आवाजात. पुढींसाठी स्पेशल गाणं आहे ही पोरगी आणि याच्यानंतर अभय जोधपूरकर यांच्या समुद्र आवाजात ऐकूया. चालतंय की

रसिकमन युवा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. वीकेंड म्हटलं तर कोळी गीत तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे हो आपल्या सगळ्यांसाठी नलिनी मुंबईकर यांच्या सुमधुप्रवासात ऐकूया कोलीनबाई, आणि याच्यानंतर जाऊया कोकणामध्ये, विशेषतः रोहित राऊत यांच्या सुमधुप्रवासात जाऊया, दर्शन घेऊया कोकणाची माणसं साधी भोली.

रसिक मिली हूँ काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटची गाणी आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो, विशेषतः लई भारी पडदरीने या कार्यक्रमाची सांगता आम्ही करणार आहोत. हर्षवर्धन वावरे, सोनाली सोनावणी यांच्या सुमधुर आवाजात लय भारी दिसते आणि नाचण्याची इच्छा जर आहे आपल्याला, तेव्हा आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात नाचा दाना आपण नाचू शकता. आणि विशेषतः आमची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंडमध्ये. तिलदान मंडळी हो, कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा.